केते अगंत नहीं विचार, केते खब तुटहे बेकार, केते लै लै मुकर पाहे, केते मूर्ख खाही खाहे, केते आदुख भूख सद मार, एह पे दात तेरी दातार।

नानक से मह सोहणै सचे दर दिशान मुख सचे सच दाड़िया सच बोले सच कमाहे सच्चा शब्द मन वसिया सतगुरु माहे समाहे सच्ची रा

तू सदा सच संभाले इहो कुटुंब तू जे देखदा चले नाही तेरा नाले साथ तेरा चले नाही तिस नाल क्यों जित लाइए ऐसा कम मूले ना कीचै जित अंत पछताइए सतगुरु का उपदेश सुन तू होवै तेरे नाले कहे नानक मन प्यारे तू सदा सच संभाले